गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

करहत मेहरबान साहेब मेहरबान साहेब मेरा मेहरबान जी सगल को देह दान तू काहे डोले प्राणिया तुद राखेगा सिरजनहार जिन पदाइश तू किया

नंदी स्वरूपे नमो सर्वमान्ये समस्ते निधाने नमस्तं रथे नमस्तं परमाते नमस्तं गंजे नमस्तं भंजे नमस्तं काले नमस्तं पाले नमो सर्वदेशे नमो सर्वभेषे नमो राज राजे नमो सा साजे नमो शा शाहे नमो मा माय नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोग रोगे नमो सौ सौखे नमो सर्व रोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीत नमो सर्वपीत नमो सर्व ज्ञान नमो परमतान नमो सर्व मंत्र नमो सर्व जंत्र नमो सर्व दर्शन नमो सर्व कृष्ण नमो सर्व रंगे त्रिभंगी अनंगे नमो जीव जीवन नमो बीज बीजे खिजे भिजे समस्तम प्रसिजे कृपाल स्वरूपे को कर्म प्रणासी सदा सर्वदा हृदय सदनवासी चरवर्षन द्वय प्रसाद अमृत कर्मे अमृत कर्मे खल जोगे चल भोगे चल राजे टल साजे खल धर्म लख कर्म सर्वदाता सर्वज्ञाता सर्वभाने सर्वमाने